0: उसके रहने और सर्वमुक्त जिम्मेवार राजनीतिक दल उचित प्रणाली
1: परिवर्तन भाषा जनता का है तो पूरे पूरा राजनीतिक पार्ट मंजूर नहीं किया गया सरकार का उद्देश्य पूर्ण हमी टेली बोलू सकता मानसू आणि जनतेला आशय तर हिजो मधून मला हे पडलो यासाठी तिने काढून आणू पर्यंत हिरायला आणू पर्यंत प्रतिदिन लढायला आणू पर्यंत एक वेळा जनताची आवश्यकता राहू आईने जनताची आवश्यकता मुद्दा होते काय होतं त्याच्या अहिलेचं विश्व परिवेश परिवर्तन अनुसार त्या अनुसार भयाने कुठं तरी बचिल ते कुरू त्याच्यामुळे आपण साधन सोपी पतंजन ज्ञान घ्यासवी पतंजन त्याच्यामुळे राजनैतिक पार्ट्यांकडून काही काम कमजोरी आवन नेत्यांकडून काही काम कमजोरी आवन हिमालयका सांसदको पुष्प प्रदेशसँगको कुरा गरेपछि अब हामी एकैछिन रुसमा परेकेछौ। रुसबाट निर्वाचित सांसद मोहन आचार्यसँग भोटेको शिवानी र भनेपछिको प्रभाव र सरकार